0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक 1 वाजले आहेत।
2: स्वर तरंग
3: स्वर तरंग, स्वर तरंग।

रसिक श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. स्वागत आहे या दुपारी आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात. तुम्ही जेथेही असाल, कुठेही असाल, हे सूर तुमच्या मनाशी जोडलेले आहेत अशी आशा आहे. कारण संगीत ऐकण्यासाठी फक्त कान नाही तर एक हळवं मनही लागतं. तर प्रस्थावनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम या पुढील मधुर गाण्याने.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, शनिवारची ही आनंदमयी दुपार आणि आपल्या मनाजवळची ही गोड गाणी सुरांच्या या सुंदर प्रवासाला आनंदी मनाने सुरुवात केली तेव्हा रसिक हो दिवसभराच्या धावपळीतला हा छोटासा विरंगुळा संगीताच्या साथीने आणखी खास बनवूया. हरिहरन महालक्ष्मी आयर व सह गायकांच्या आवाजात ऐकूया आता गब्बैया चित्रपटात.

संगीत प्रेमी श्रोत्यानो, अंतर किती ही असो, मनाला जोडणारे सूर असतील तर आपलेपणाची भावना कायम जवळ राहते. असेच एक मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत, आदर्श शिंदे व सोनाली सुनावणे यांच्या सुमधुर आवाजात. दिवसभराच्या धावपळीत काही क्षण स्वतःसाठी काढा आणि या सुरेल साथीमध्ये मनाला थोडं निवांत श्वास घेऊ द्या.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, या दुपारी तुम्ही कोठेही असलात, कोणत्याही कामात व्यस्त असलात, संगीताचे ही सुरेल साथ तुमच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचत असेल अशी मी आशा करते. तर चला या क्षणी या मधुर गीताचा लाभ घेऊ अजय गोगावले, श्रेया घोषाल या दोघांच्या सुमधुर आवाजात.

ऋषिको हो हे गण जुनिया चित्रपट गण्याचे आठवणी देते हे तुम्ही मान्य कराल. बाहेरचे वातावरण जरी थोडं दमट आणि आळसावलेले असले तरी मन मात्र प्रसन्न ठेवायचं, कारण एखादी सुंदर धून मनाला ताजेतवाने करण्यासाठी पुरेशी असते. तेव्हा अगदी मनापासून स्वागत करण्यात येत आहे या दुपारी आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात. चला ऐकूया स्नेहा महादिक केवळ बालांज यांच्या आवाजातलं बावर्या मना.

एम टू रेडियो मॉरिशसवरून संगीत प्रेमी श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात आज शनिवार 29 ऑगस्टचा स्वरतरंग कार्यक्रम. आमच्या सर्व श्रोत्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही कुठेही असाल, काहीतरी करीत असाल, आमच्या सुरांची ही मैफल तुमच्या सोबतच आहे. अमितराज बिला शिंदे यांच्या आवाजात ऐकूया तू ही रे चित्रपटातून घेतलेले हे पुढील गीत.

शब्द प्रेमाचे सूर भावनेचे आणि आठवणी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवणारे हे सुंदर गीत ऐकल्यानंतर सादर करीत आहोत. बनिया बापू चित्रपटातून घेतलेले मधुर गाणं अनुराधा पौडवाल व त्यागराज खाडीलकर यांच्या सुमधुर आवाजात. आणि रसिक हो, मी तुम्हाला कळू इच्छिते की हे मधुर गीत सजलेले आहेत महान संगीतकार ऋषिराज यांच्या श्रवणीय सिंग

येतो प्रेमी श्रोत्यांनो, प्रेमाची भावना जेव्हा सुरांमध्ये उमळते तेव्हा गीत फक्त ऐकायचं नसतं, ते मनापासून अनुभव करायचं असतं. याच भावनेने चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. यापुढील कोळी गाणी.

शनिवारची ही प्रसन्न दुपार आहे. तुम्ही या गाण्यांचा अवश्य लाभ घेत आहात संगीतप्रेमी श्रोत्यानो, अशी आशा आहे. जावेद अली वैशालीमध्ये यांच्या आवाजात ऐकूया ढगाने आभाळ दाटलं या गाण्या.

ढगाना आभाळा दाटलयाग संगीत प्रेमी श्रोत्यानो, निसर्गाशी असलेलं आपलं नातं अधिकच घट करून जाणारे हे मनमोहक गीत ऐकल्यानंतर सादर करीत आहोत. सनय चौघरे चित्रपटातून घेतलेले हे गाणं नथिंग इज इम्पॉसिबल वेन इट कम्स टू मी वेन इट्स लेफ्ट टू मी. तर चला या पुढील गाण्यांच्या

संगीत प्रेमी श्रोतानो संगीताचार्य सुरेल प्रभासात प्रत्येक वळणावर एक नवी धुन, एक नवी भावना आणि एक नवा आनंद. यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती? तेव्हा या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आम्ही वाजवीत आहोत ढक्का चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत. याचा आस्वाद घ्या अवधूत गुप्ते व साथी कलाकारांच्या आवाजात. आणि ह्याच मधुर गाण्याबरोबरच या कार्यक्रमाची सांगता होत आहे. उद्या रविवार आहे. रविवारची हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आम्हाला इथे अनुमती द्यावी. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिकमंडळीहून नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन AM2। म्हणून या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत प्रवीण कोळी, योगिता आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात बाप्पाचे स्मरण करू या कार्यक्रमाच्या आरंभी। ऐकूया गणाधीशा।

मंडी हो गणेश चतुर्थीसाठी तर तालीम चालू आहे सगळीकडे, तेव्हा उर्मिला दंगर यांच्या समुद्रावाजात व्हायलाच पाहिजे एक झाकरी गाणं. आस्वाद घेऊया गणाचे नमन.

रसिकृत्यानो, 20 साल तुम्ही ट्युनिंग करत रहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हर्षवर्धन वावरी आणि कस्तुरी वावरी यांची सुमधुर आवाजात ऐकूया 9 वारी.

रसिक मी काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो हर्षवर्धन वावरी सोनाली सोनावणी यांच्या समुद्र आवाजात. लय भारी कार्यक्रम आहे तेव्हा लय भारी दिसते आपल्या सगळ्यांसाठी आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.